0: क्या स्वागत है जवाब ए प्रोग्राम को
1: जकाई
2: हो मधु के हिंदू नो दिया कटती रही हूँ रिपीट हो मधु के रे दिया जायरो आदि होने ही रुधो के मेंदुरो एके जायरो
3: इंगा सतरस्तिया का सारस नुए किलो हर्ट्स मीडियम वेव आदि अड्डी हनुए मेगाहर्ट्स एफएम बैंड हमारे कनी दिवी राज्य करो
4: दुनिया भी तिरियुलुम के उफावरी कमा स्वर्गे के मतिवेर नियमता वासिलवुमा
5: सालिहंगे बगीचा
4: अलुकम के रीति आदतका अखलाव के मतिवेरी सिफता लिपिगतमा
5: सालिहंगे बगीचा
4: मैं रसूला के सुन्नत के मच्चा इमामु नववी रहमहुल्लाह लियुबाफावा रियालु सालिहीन मिफुतु के बाबु तकु के शरहाइन
6: हेंदुनु दज्जालु के वाह किया दे वेकम हवीर वीर से बेबे कदुन एकम के बिरवरिकम सिकुंडियंग ए नेगिफावा तसव्वुर फिला नुदा क नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एंगे वडा गेन सवाल करन तिबे कदुन किहिने तोय
4: अलुकम के आदतका अगीदाया रीति अखलाव के मतिवेरी aguhuri eta filawalutake
7: islam deenuga allah subhanahu wa taala warab boda me bar walwani allah han ekani alukan kuruma shiruku nukuruman angawafa dem mi angawani emmeha me sakun ebbawanta baige gotukawuma
4: adita duha buda duhu ge minduru dechairu
3: repeat homa adi burasati duhu ge hindunu aggadi tirihum
4: adi angara adi hukur duhu ge regandu dehagadi tirihum
3: नवदी हमें गहर्ट्स तीनों के अड़ों।
1: फिकहु सुन्ना।
8: एक लेख फाना अब्बा होरो सुन्ने वे अब्बा होरे रत के फान के अरिहुं रिवाविके वे। एक लेख फान विदार वे। हम कशवरों रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस करे वे। इस वेदिया उम्मते के मीह को ಏನಾಗೆ ಹಿತ
9: ಇಸ್ಲಾಮಿ ಕೌಮ್ ತಕು ಗಮಿ ದೆನ್ನೆ ಗೊತಂ ಅಮಲ್ ಕುರೆ ಮುನ್ ದನಿ ದೆಂಗೊತಿ ಹಗ್ಗೊ ನುವಾಬಯಕ ದೆವಿಜ್ಜಕಂ ಫಹುಂ ಮಿ ಎಂಗುಣಿ ದಿಂ ಫಹುಂ ಎಂಗುಣಿ ಎಂವೆಜ್ಜಕಂ ಗಾವಾನಮ ಎದಮರಿಂಗೆ ತೆರೆಗೆ ದೆಗೊತಕಂ ಎಬ ಇಶಾರೆ ಕುರೆ ಫವೆ
1: ಫಿಕ್ಹು ಸುನ್ನ
8: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರ್ ದೋಹೆ ಗೆ ಮೆಂದುರು ಕುರಿ ಎಗಾರ ಗಡಿ ಫಣರೆ
4: ಎಂಗಾ ಸತರಸ್ತೇಕ ಸಾಳಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅದಿ ಅಡ್ಡಿಯ ನುವೆ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
8: ಹಮಾಯ ಕಣಿ ದಿವೆಹಿ ರಾಜ್ಯ ಗ್ಯಾಡು
4: ಇಂತಿಜಾರ್ ಕೊಲ್ಲವ್ವ
10: ಸಾಧು ಅದೇ ಇಶಿಂದೆ
11: ಕಮುಕ್ತ ಒಳಗೊಂಡ ಗೋವಾಲೆವ್ವಿ
10: ಸಾಧುಕ್ಕೆ ಹವಾಲ್ಕುರ ಕೊಬ್ಬೆಮ್ಮ ಸಿಕ್ಕತೆ ವರ ಫರ್ವಾತರಿ ಕಮಾಯಕ್ಕೆ ರಂಗಳ ಕುರಾ ಮೋಜವೆ ಅಹರಂ ಬೆಲಿಯಸ್ ನುಬೆಲಿಯಸ್ ಉರಿಹ ಕಮೆಸ್ ತಿಕುರನೆ ವರ ಜಿಮ್ಮಾದಾರು ಕಮಾಯಕು ಏಕಂ ಫಾಹಗಕ ಶುಕುರಾದಾ ಕುರಂವೆಗೆ ಗೋವಾಲಿ
11: ಶುಕ್ರಿಯಾ ಸರ್
10: ತಿಗುತಂ ಅಬದೆಸ್ ಕುರಿಯದ್ದೆ ते हिवरा फरवा तेरे कं दो कर नुलाते इंगे
4: मुदर्रिसे के अड़ूं
12: ते मूसा गफानो मिस्रंग इंपरी वड़ा गतो मूसा गफानो मिस्रंग इंपरी वड़ा
4: दरिवारुंगे सवाल तक आए को
13: फुरतमा एरी बोटका नेंग इसाले हो एकले गफानो
4: ಇಬ್ರತುಂ ಫುರಿಗೆಂವಾ ವಾಹಕತ ಕಾಯಕು ದಿವಿರಾಜ್ಯ ಗಡುಂ ಗೆಲಿಸ್ತೆನಿ
0: ಫಾಣೂಸ್ ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರ್ದು ಹೇಗೆ ಹವೀರ್ ಹತರು ಗಡಿ ಫಣರೆ ರಿಪೀಟ್ ಕೊಮ್ಮೆ ಅಂಗಾರದು ಹೇಗೆ ಹವೀರ್ ಹತರು ಗಡಿ ಫಣರೆ
4: ಎಂಹಾ ಸತರಸ್ತೇಗ ಸಾಡಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅದಿ ಅಟಿಹ ನುವೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್ ದಿವಿರಾಜ್ಯ ಗಡು
8: ಗಡಿಂಗ್ ಮೆಂದಮುಂಗಲಿವೆ